0: ഇപ്പോൾ സമയം 6 മണി കഴിഞ്ഞ് 19 മിനിറ്റും 56 സെക്കൻഡും. അല്പസമയത്തിനുള്ളിൽ സംസ്കൃതത്തിൽ വാർത്തകൾ കേൾക്കാം.
1: ആകാശവാണി സംപ്രതി വാർത്താഃ ശ്രൂയന്താം പ്രവാചിക നിധിഹി ഝാഃ. ആദൌ മുഖ്യാഃ വാർത്താഃ. പ്രധാനമന്ത്രിണഃ നരേന്ദ്രമോദിനഃ നേതൃത്വേ ദേശേ യോഗോത്സവഃ സോത്സാഹം ആചരിതഃ. തേന പ്രഖ്യാപിതം യത് യോഗഃ മാനസിക സ്വാസ്ഥ്യാത് ശാരീരിക സ്വാസ്ഥ്യം പ്രതി ഏകമാത്രോ മാർഗോ വിദ്യതേ. സഹൈവ മാനവീയ ചേതനായാഃ പ്രകടീകരണമസ്തി യോഗഃ. പ്രധാനമന്ത്രിണ കൊൽക്കത്താ നഗരെ സ്വദേശേ നിർമ്മിതാനി ത്രീണി ഭാരതീയ നൌസേനാ മഞ്ചാനി രാഷ്ട്രായ സമർപ്പിതാനി. തേനോദീരിതം യത് ദേശെ രക്ഷാ ഉത്പാദന ക്ഷമതായാഃ വർധനായ വിശേഷാഃ പ്രയാസാഃ വിധീയന്തേ. അദ്യ ഭാരതേ വിദേശേഷു ച പഞ്ചസഹസ്രാധികേഷു പരീക്ഷാകേന്ദ്രേഷു സുദൃഢ സുരക്ഷാ വ്യവസ്ഥയാഃ അന്തഃ നീറ്റ് യുജി ഇത്യസ്യ പുനഃ പരീക്ഷാ സുസമ്പന്നാ. അപി ച ക്രീഡാ വാർത്താസു മഹിളാ ഹോക്കി ക്രീഡായാം FIH മഹിളാ നേഷൻസ് കപ് സ്പർധായാഃ ചരമേ ദ്വന്ദ്വേ ഭാരതേന ന്യൂസിലാൻഡ് ദലം 2-0 ഇത്യങ്കാന്തരാലേന പരാഭൂതം. അഥ വാർത്താഃ വിശദീകൃത്യ. പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി അദ്യ അന്താരാഷ്ട്രീയ യോഗ ദിവസോപലക്ഷ്യേ പ്രത്യപാദീത് യത് മാനസിക സ്വാസ്ഥ്യാത് ശാരീരിക സ്വാസ്ഥ്യം പ്രതി യോഗഃ ഏവ ഏകമാത്രോ മാർഗോ വിദ്യതേ. പ്രധാനമന്ത്രിണഃ നേതൃത്വേ കൊൽക്കത്താ നഗരസ്യ റെഡ് റോഡ് സ്ഥലെ മുഖ്യായോജനം സഞ്ജാതം. യത്ര തേന സഹസ്രശഃ സാധകൈഃ സഹ സാമാന്യ യോഗ നിയമാനുസാരം യോഗാഭ്യാസഃ കൃതഃ.
2: योग केवल हमारे शारीरिक स्वास्थ्य पर ही फोकस नहीं करता. योग मानसिक स्वास्थ्य से शारीरिक स्वास्थ्य का मार्ग दिखाता है. इसलिए योग के विषय में युक्त चेष्टस्य कर्मसु कहा गया है. यानी हमें क्या करना चाहिए क्या नहीं करना चाहिए इसका बोध.
1: വർഷസ്യാസ്യ മുഖ്യ വിഷയേ സ്വസ്ഥ വൃദ്ധാവസ്ഥായൈ യോഗഃ ഇത്യാഖ്യേ വിഷയേ ബ്രുവൻ പ്രധാനമന്ത്രി സബലം നിർദ്ദിഷ്ടവാൻ യത് യോഗഃ കേവലം ശാരീരിക വ്യായാമോ നൈവാസ്തി ന ച കശ്ചിദായുവർഗം പ്രതി സീമിതഃ അപിതു അയം മാനവീയ ചേതനായാഃ പ്രകടീകരണമസ്തി.
2: When we speak of yoga for healthy aging, it means that we can work to ensure that age does not reduce human potential. Yoga can help human life to aspire for constant growth. Our target must be to be more flexible at 40 than we were at 20. Our target must be to be more energetic at 50 than we were at 30. Our target must be to be more resistant to lifestyle disease at 70 than we were at 50. This is where yoga can help us.
1: അവധേയാസ്പദം വർത്തതെ യത് ദേശസ്യ അന്യഭാഗേഷു യോഗോത്സവഃ സോല്ലാസം ആചരിതഃ. രാഷ്ട്രപതിഃ ദ്രൗപദി മുർമുഃ മധ്യപ്രദേശസ്ഥ ജബലപുര നഗരസ്യ ഗാരിസൺ ഗ്രൗണ്ട് സ്ഥലേ യോഗാഭ്യാസം കൃതവതീ. തയാ പ്രതിപാദിതം യത് യോഗഃ ഭാരതസ്യ പരമ്പരായാഃ ഉത്സവഃ അസ്തി.
3: अंतर्राष्ट्रीय योग दिवस 2026 का थीम है योगा फॉर हेल्दी एजिंग. ये थीम समाज के वरिष्ठ सदस्यों के स्वस्थ सक्रिय आत्मनिर्भर एवं गरिमापूर्ण जीवन के लिए योग की उपयोगिता को रेखांकित करती है. आज हम जो जीवन शैली अपनाते हैं वही हमारे आने वाले समय के स्वास्थ्य एवं सुख का आधार बनती है.
1: ഉപരാഷ്ട്രപതിഃ സി പി രാധാകൃഷ്ണൻ വര്യഃ ലദ്ദാഖസ്യ ലേഹനഗരെ സ്തിപുക് ക്രീഡാംഗണെ യോഗം കൂർവൻ ന്യഗാദീത് യത് യോഗഃ ജീവനെ സ്വാസ്ഥ്യസ്യ ചരിത്രസ്യ ച കൃതേ ദീർഘകാലീന നിവേശോ വർത്തതേ. ലോക്സഭാധ്യക്ഷഃ ഓം ബിർള ദില്ല്യാം സൻസദ് ഭവൻ പരിസരെ സാമൂഹിക യോഗാഭ്യാസെ ഭാഗം ഗൃഹീതവാൻ. രക്ഷാമന്ത്രി രാജ്നാഥ് സിംഹഃ മേഘാലയസ്യ ഷില്ലോംഗ് നഗരെ പൂർവി വായു കമാൻഡ് മുഖ്യാലയസ്യ ആയോജനെ സമ്മിളിതോ भूत्वा सर्वान् योगं दिनचर्यायाः भागं कर्तुम् आह्वानं कृतवान्। अद्य महाराष्ट्र पंजाब त्रिपुरा राज्येषु सोत्साहं सोल्लासं अन्ताराष्ट्रिय योग दिवसः आचरितः। महाराष्ट्रस्य राज्यपालः जिष्णुदेववर्मा लोकभवने भारतीय तट रक्षक बलस्य वरिष्ठाधिकारिभिः सह योगाभ्यासं कृतवान्। अपरपक्षे च मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीसः जुहु समुद्र तटे राज्यस्तरीय कार्यक्रमस्य नेतृत्वं विहितवान्। त्रिपुरायां राज्यस्य सर्वेषु मण्डलेषु सामूहिक योग सत्राणि संचालितानि। अगरतला नगरे आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमे मुख्यमंत्री डॉ. माणिक साहा मानसिक स्वास्थ्याय एकाग्रतायै अथ निरोग जीवनाय योगस्य महत्वं प्रख्यापितवान्। संस्कृतवार्तायाः संस्करणमिदं इदानीम् आकाशवाणीतः प्रसार्यते। सममेव अयं कार्यक्रमः आकाशवाण्याः अन्तर्जालपटले www.newsonair.gov.in इत्यत्र अथ न्यूज ऑन एआईआर चलदूरभाषीय तन्त्रांशे अपि उपलब्धो भविष्यति। अद्य कृत्स्नेहि विश्वे अन्ताराष्ट्रिय योग दिवसः भारतीय प्रवासिनाम् अथ स्थानीय जनानां महदुल्लासेन आचरितः। अस्मिन्नेव क्रमे कतारस्य दोहा नगरे 2,000+ योग साधकाः एकत्रिताः अभवन्। ओमानस्य मस्चक नगरे स्थिते भारतीय दूतावासे एकः विशेषः कार्यक्रमः आयोजितः। बांग्लादेशस्य ढाका नगरे इंदिरा गांधी सांस्कृतिक केन्द्रेण आयोजिते योग सत्रस्य बृहद् आयोजने शतशः नागरिकाः सम्मिलिताः अभवन्। सऊदी अरबस्य रियाद नगरे 500+ जनाः योगं कृतवन्तः, यद्धि अस्मिन् राज्ये योगस्य वर्धमानम् आकर्षणं सूचयति। प्रधानमन्त्रिणा नरेन्द्रमोदिना अद्य कोलकातायां स्वदेशे निर्मितानां त्रयाणां भारतीय नौसेना मञ्चानां आईएनएस दुनागिरी, आईएनएस संशोधकः, आईएनएस अग्रयश्च राष्ट्राय समर्पिताः। नौसेनायाः वॉरशिप डिजाइनर्स ब्यूरो इत्यनेन परिकल्पितं तथा गार्ड्स रीच शिल्प बिल्डर्स एंड इंजीनियर्स इत्यनेन निर्मिताः एताः नौकाः युद्धकार्याणि, जल ग्राफिक सर्वेक्षणं, जल निमग्न नौका विरोधि युद्धं च सुदृढं कर्तुम् अभिप्रेताः सन्ति। प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी अवोचत् यत् अद्य भारतं स्वस्य सम्पूर्णं समुद्रीय पर्यावरण व्यवस्थां सुदृढं कुर्वदस्ति तथा च सागरमाला इत्यादयः उपक्रमाः अस्याः विशाल परिकल्पनायाः भागाः सन्ति। स्विट्जरलैंडस्य बर्गेनस्टॉक इति रमणीय नगरे ईरान अमेरिका देशयोर्मध्ये उच्चस्तरीयोपवेशनम् अद्य समारब्धम्। अमेरिकी प्रतिनिधिमण्डलस्य नेतृत्वं उपराष्ट्रपतिः जे सी वेन सहैव ईरानी प्रतिनिधिमण्डलस्य नेतृत्वं संसदा अध्यक्षः मोहम्मद बागेर गालिबाफ कुरुतः। उभयोर देशयोर प्रतिनिधि मध्यस्थ देशाभ्याम पाकिस्तान कतारभ्याम सह तत्र संप्राप्तौ स्तः। 26,000+ वर्षस्य नीट यूजी पुनः परीक्षा अद्य संपूर्णे देशे कठोर सुरक्षायाम आयोजिता, यत्र भारतस्य 1,50+ नगरेषु 14 वैदेशीयेषु नगरेषु च 5,000+ केन्द्रेषु 2,50,000+ परीक्षार्थिनः परीक्षायां सम्मिलिताः। राष्ट्रिय परीक्षा संस्थया उक्तं यत् परीक्षा आंग्लभाषायां 12 भारतीय भाषासु च आयोजिता आसीत्, यत्र छात्रानुकूल सुविधाः यथा पेयजलम्, ओआरएस, एम्बुलेंस यानानि केन्द्रेषु माता पितृभ्यः छायायुक्त प्रतीक्षा केन्द्राणि च स्थापितानि आसन्। परीक्षायाः प्राक् एनटीए इत्यनेन राष्ट्रव्यापी मॉकड्रिल इत्यस्य आयोजनं कृतम्। केन्द्रीय शिक्षामंत्री धर्मेन्द्र प्रधानः अवोचत् यत् परीक्षायाः सुगमतया संचालनाय सर्वाः आवश्यकोपायाः कृताः। महिला हॉकी क्रीडायाम् अद्य ऑकलैंड नगरे आयोजितायाम एफआईएच महिला नेशंस कप स्पर्धायाः चरमे द्वन्द्वे भारतेन न्यूजीलैंड दलं 2-0 अंकैः पराभूय विजेत्री पदकम् अवाप्तम्। विजयेनानेन भारतीय दलेन एफआईएच महिला प्रो लीग मध्ये स्थानं सुरक्षितं कृतम् इति वार्ताः।
0: അല്പസമയത്തിനകം പ്രാദേശിക വാർത്തകൾ കേൾക്കാം.
4: I'm looking for a life insurance policy that has a low premium, gives a good bonus, and is truly trustworthy.
5: Go for PLI.
6: Along with government employees, all professionals, graduates, and diploma holders can avail the benefits of the PLI policy. PLI is backed by the trust of Postal Department. Contact your nearest post office today or log into indiapost.gov.in.
7: പ്ലാറ്റ്ഫോം നമ്പർ 2 ചൊല്ലേ വാലി സൂപ്പർ
8: ഫാസ്റ്റ് എക്സ്പ്രസ് ചേച്ചിയല്ല, ഇതാണ് മൊബൈൽ ചാർജ് ചെയ്യാനാ.
9: നിന്റെ ബുദ്ധി ചാർജ് ചെയ്യേ.
8: ഇത്തരം പബ്ലിക് പോർട്ടിൽ ഫോൺ ചാർജ് ചെയ്താൽ പേഴ്സണൽ ഡാറ്റ പബ്ലിക് ആവും.
9: കണ്ടില്ലേ
10: പപ്പ, നിക്കു ഞാൻ പേ ചെയ്യാം.
11: നോ സിഗ്നൽ.
8: ഇനി എന്ത് ചെയ്യും?
10: ഫ്രീ വൈഫൈ ഉണ്ടല്ലോ.
9: ഏയ് മണ്ടത്തരം നിർത്ത്.
8: പേയ്മെന്റ്സിനായി നോ ഓപ്പൺ വൈഫൈ.
11: അങ്ങനെ ഫ്രോഡിനോട് പറയൂ ബൈ ബൈ.
8: RBI പറയുന്നു
9: ശരിയായി തുടങ്ങൂ, ഫൈനാൻഷ്യലി സ്മാർട്ട് ആകൂ.
12: ആകാശവാണി. നമസ്കാരം. പ്രാദേശിക വാർത്തകൾ വായിക്കുന്നത് അനിൽകുമാർ. പ്രധാന വാർത്തകൾ. അന്താരാഷ്ട്ര യോഗ ദിനത്തിൽ രാജ്യമെമ്പാടും വിപുലമായ പരിപാടികൾ. യോഗാഭ്യാസ പ്രകടനങ്ങളിൽ രാഷ്ട്രപതിയും പ്രധാനമന്ത്രിയും പങ്കെടുത്തു. യോഗദിന പരിപാടികളിൽ പങ്കുചേർന്ന വിദേശ രാജ്യങ്ങളും. 16th കേരള നിയമസഭയുടെ 1st സമ്മേളനം നാളെ പുനരാരംഭിക്കും. പുതുക്കിയ ബജറ്റിന്മേലുള്ള പൊതുചർച്ച നാളെ മുതൽ. കൊതുക്